ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो, जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। आणि श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। अतिशय महत्त्वाचा विषय आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा विषय आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण ज्या उपाययोजना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्या उपाययोजनांचा जर खरीप हंगामामध्ये आपण सर्व शेतकरी बांधवांनी जर योग्य उपयोग केला तर अतिशय उत्तम प्रकारचं पीक आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये येऊ शकतं आणि त्याचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा होऊ शकतो। तर शेतकरी बंधूंनो, खास आपल्यासाठी दरवर्षी येणारा जून महिना असतो, हा जो जून महिना आहे तो इतका महत्त्वाचा असतो कारण इथे सर्वांसाठी एक महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे आपल्या वर्षभराच्या अन्नधान्याची आणि आर्थिक नियोजनाची जी एक गती असते, किंवा आपण दरवर्षी आपण काळ्या आईची पोटी भरतोच तीही आपल्याला भरभरून देत असते, परंतु हे करत असताना पाऊस पडला की जाऊन पेरायचं एवढंच न करता काही साध्या पण 100% यश देणाऱ्या उपाययोजना आपण केल्या तर उत्पादनामध्ये 40-50% इतका मोठा फरक पडू शकतो। अगदी सोप्या उपाययोजना वापरून ज्या आपण कधी वापरण्याचा प्रयत्न करत नाहीत, ह्या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना निश्चितपणे स्थैर्य प्राप्त करता येऊ शकतं। तर उपाययोजना बघणार आहोत मंडळी, जरा थोडंसं आपण जे म्हणतो की तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी असं जे म्हणतो आपण, तशाच अशा ह्या उपाययोजना आहेत। तर बघूयात, एकदा उजळणी याची देखील करून पाहूयात। तर पहिली उपाययोजना बघणार आहोत, यामध्ये योग्य वाणांची आणि बियाण्यांची निवड, पेरणी करतेवेळी आपल्या भागासाठी कोणते वाण चांगले आहेत हे आपण बघणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपल्या जमिनीचा पोत आणि उपलब्ध पाणी तसेच उपाययोजना करत असताना अधिक उत्पादन देणारे वाण शेतकरी बांधवांनी शोधणं खूप गरजेचं आहे। यासाठी कृषी विभाग असेल, आपल्या भागातील तज्ज्ञ शेतकरी असतील, त्याचबरोबर कृषी विद्यापीठ असतील, त्यांनी देखील जे वाण प्रसारित केलेले आहेत त्या वाणांचा आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेऊ शकतो। मंडळी, यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये। आपल्याकडे पेरणी करत असताना जसं बाळाला लसीकरण करतात तसं बियाणं देखील बीज प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। मग ही बीज प्रक्रिया दोन प्रकारची असते, एक पेरणी करतेवेळेस असते त्याच्यामध्ये जैविक आणि रासायनिक पद्धतीच्या बीज प्रक्रिया केल्या जातात, यामुळे बियाण्यांमध्ये कीड आणि रोगांपासून त्यांचं संरक्षण आपल्याला करता येऊ शकतं, उगवण क्षमता चांगली होते, बुरशीजन्य आजारापासून संरक्षण मिळते, बियाणे जोमदार वाढतात। विशेष म्हणजे आपल्याकडे सोयाबीन जास्त प्रमाणात आपण घेत असतो शेतकरी बांधव, त्यामुळे रायझोबियम आणि PSB जीवाणू खतांची प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर कृषी सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर अचूक आणि परिणामकारक बुरशीनाशकाची माहिती आपण करून घेणं गरजेचं आहे आणि ते जे अनुभवी असतात त्यांच्याकडून अधिकची माहिती करून ती बीज प्रक्रिया केल्याने आपल्याला अधिकचा फायदा होऊ शकतो. यानंतर बघणार आहोत मंडळी अतिशय महत्त्वाचा जो उपाय आहे तो देखील आता आपण बघणार आहोत. यामध्ये आहे उगवण क्षमता तपासणी. खरं तर उगवण क्षमता तपासणी हा अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे आणि खरं तर या उपायाच्या माध्यमातून आपल्या उत्पादनामध्ये आपण बरीचशी वाढ करू शकतो. परंतु आपल्या भागामध्ये जे शेतकरी बांधव आहेत सहसा या उपाययोजना करताना आपण पाहत नाहीत. तर अतिशय महत्त्वाचा असा जो हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बीज उगवण क्षमता ही अतिशय महत्त्वाची आहे. दरवर्षी आपण बघतो की अनेक कंपन्या त्यांचे बियाणे जे आहेत ते उगवत नाहीत आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडून आपण नको ते बियाणं पेरतो आणि सर्व आपला खर्च जो आहे तो वाया जातो. तसेच दुबार पेरणीचं संकट आपल्यासमोर उभा राहतं. यासाठी उगवण क्षमता तपासणी करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असं काम या खरीप हंगामामध्ये आहे. यासाठी अनेक उपाययोजना आहेत. यामध्ये प्रत्येकी बियाण्याची जी बॅग आहे त्यामधून 100 बियाणे वेगवेगळ्या भागातून निवडून त्या बियाण्याला आपण बीज प्रक्रिया असेल त्याचसोबत उगवण क्षमतेच्या माध्यमातून देखील तपासू शकतो. तर हे सगळे बियाणे आपण काचेच्या ग्लासामध्ये टाकू शकतो किंवा ओला कपडा असेल किंवा गोणपाट जो आपल्याकडे अवेलेबल असेल त्या गोणपाटामध्ये आपण हे 100 बी असतील ते टाकू शकतो आणि त्या 100 बियाण्यांपैकी समजा आपल्याकडं जर 70-80% बियाण्यांना जर अंकुर फुटले असतील तर हे जे बियाणं आहे ते पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. किंवा आपण जर हे 100 बियाणं घेऊन ग्लासमध्ये टाकलं तर त्याच्यावरचा जो भाग आहे बियाण्यांचा तो जर सुकला तर ते बियाणे हे पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. तर जर पेरणीसाठी जे बियाणं आपण वापरत आहात ते बियाणं जर त्याच्यापैकी केवळ 50-60% जर बियाणं अंकुरक्षम झाला असेल किंवा अंकुर फुटले असेल तर ते बियाणं पेरणी योग्य नाही असं आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे, ती म्हणजे आपण बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी खूप सारा वेळ लागत नाही किंवा याच्यामध्ये खर्चसुद्धा जास्त नाही. केवळ आपल्याकडे जे बियाणं अवेलेबल आहे त्या बियाण्याच्या माध्यमातून 100 बियाण्यांची वेगळ्या भागातून निवड करून आपल्याला त्याची अंकुरण क्षमता ही तपासता येऊ शकते. मंडळी यानंतर जी उपाययोजना आपण बघणार आहोत यामध्ये पेरणीची योग्य वेळ. मंडळी खरीप पिकांची पेरणी मान्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यानंतरच करणं अतिशय महत्त्वाचं आहे. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या 15 वाड्यापर्यंत. परंतु आपण जे बघतो की काही वेळेस अतिवृष्टी होते किंवा काही वेळेस खूप कमी पाऊस पडतो. अशा वेळेस आपण सहसा आपलं जे पेरणीचं वेळापत्रक जे आहे ते थोडंसं बदलणं गरजेचं आहे, कारण अशा वेळेस पेरणी करणं हे धोक्याचं ठरू शकतं. जर आपण अतिवृष्टीमध्ये जर पेरणी करत असाल तर बियाणे वाहून जाण्याचा धोका असतो किंवा बियाणे अतिशय खोलवर जाण्याचा देखील त्याच्यामध्ये धोका असू शकतो. त्याच्यामुळे जास्त पाऊस असेल आणि कमी पाऊस असेल त्यावेळेससुद्धा आपण पेरणी करणं सहसा टाळणं गरजेचं आहे. आपल्या भागामध्ये आपले तज्ज्ञ शेतकरी बांधव आहेत आणि त्यांना हे योग्य वेळ माहीत असते. योग्य वेळ पण काही वेळेस आपण गडबड करतो की आता पाऊस पडलेलाच आहे आणि आपण त्याच्यामध्ये पेरणी करणं गरजेचं आहे, अशासुद्धा बाबी होत असतात. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी योग्य ओलावा असेल तरच पेरणी करणं महत्त्वाचं ठरतं. आता हे उपाययोजना आपण तर पाहिलेल्याच आहेत, इतर उपाययोजनासुद्धा आपण बघणार आहोत. यामध्ये जी नवीन यांत्रिकीकरणामध्ये साधनं उपलब्ध झालेली आहेत तर त्या साधनाच्या माध्यमातून देखील आपण पेरणी करू शकतो. यामध्ये BBF यंत्राद्वारे पेरणी आपण करू शकतो. तसेच गादी वाफ्याचा देखील वापर आपण करू शकतो. त्याचसोबत टोकण पद्धतीने लागवड हे देखील उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे दरवर्षी पीक पेरल्यानंतर पावसाचा मोठा खंड आपल्या भागामध्ये आपण पडताना पाहिलेला आहे. हा खंड पडल्यानंतर जी पिकाची उगवण क्षमता आहे ती कमी होते किंवा त्याची जी वाढीची अवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठा एक परिणाम आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळं आपल्या जी पेरणीची वेळ असेल किंवा खंड जर पाण्याचा बहुतांशी वाढीच्या अवस्थेमध्ये पडत असेल आणि धाराशिव असेल किंवा आपल्या भागातील शेतकरी बांधवांना माहिती आहे, शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये बऱ्याच वेळेस असा मोठा खंड पडलेला आपण पाहिलेला आहे. तर त्यासाठी अतिरिक्त जे पाणी आपल्याकडे, एक दोन पाणी आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. तशी उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं देखील खूप गरजेचं आहे, जेणेकरून हमखास पीक आपलं सोयाबीन असेल, तूर असेल, मूग उडीद असेल यांचं आपल्याला प्रामुख्यानं घेता येऊ शकतं. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं आहे की आपल्याकडे कमीच पाऊस पडतो असं नाही, कधीकधी पिकं आपली वाढीच्या अवस्थामध्ये असताना मोठा पाऊससुद्धा झालेला आपण पाहत असतो. तर हे टाळण्यासाठीच आपल्या भागामध्ये पेरणी करत असताना साधारणपणे BVF मशीनचा वापर जर आपण केला तर त्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना अधिकचा फायदा होऊ शकतो. तर आपल्या भागामध्ये जी महत्त्वाची पिकं आहेत मंडळी, याच्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, आणि आत्ता आपण मृगामध्ये जी पेरणी करतो मूग उडीद असेल, तर त्याचसोबत तीळ आहे, सूर्यफूल आहे, ही देखील पिकं खूप महत्त्वाची आहेत. तर आपल्या भागामध्ये सर्वसाधारणपणे पाहिलं तर सोयाबीनच्या पेऱ्याची जी आकडेवारी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आकडेवारी ठरलेली आहे. त्यामुळं ह्या ज्या उपाययोजना आहेत आत्ता ज्या आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकले असतील, तर या उपाययोजना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण पाहिलेलं एकदा पुन्हा आपली उजळणी करून घेतो मी. याच्यामध्ये पहिली जी पद्धत होती त्याच्यामध्ये होती योग्य बियाण्यांची निवड आपण करणं गरजेचं आहे, वाण चांगले निवडणं गरजेचं आहे, उगवण क्षमता तपासणी करणं हे देखील खूप गरजेचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याकडं बीज प्रक्रिया करून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अतिरिक्त पाणी जे आहे तेसुद्धा आपल्या भागामध्ये आपण ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्याला या पिकांना जीवनदान देता येऊ शकेल. छोट्या उपाययोजना आहेत, पण या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या उत्पादनामध्ये जवळपास 30-40% किंवा त्याच्यापेक्षासुद्धा जास्तीचं उत्पादन आपण आपल्या भागामध्ये घेऊ शकतो. आणि आणखी एक महत्त्वाचं राहिलं, आपल्या भागामध्ये सोयाबीन असेल किंवा इतर पिकं असतील त्याच्यामध्ये रोगकिडींचा प्रादुर्भाव देखील आपल्याला दिसून येत असतो, त्यासाठी सुरुवातीपासूनच यांचा जर वापर आपण योग्य पद्धतीनं केला तर वेळीच आपल्याला या किडींपासून आपल्या पिकाचं संरक्षण करता येऊ शकेल. आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच, पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा आनंदी रहा.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा आनंदी रहा.
3: जानते हो बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है, जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं. 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार.
4: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है.
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन गवर्नमेंट ऑफ इंडिया का एक फ्लैगशिप इनिशिएटिव भारत इनोवेट्स 2026, जिसमें हेल्थ केयर और AI से लेकर एग्रीकल्चर और सेमीकंडक्टर्स तक 13 सेक्टर्स के 120 स्टार्टअप्स 14 से 16 जून तक नीस फ्रांस में अपनी इनोवेशन और एंटरप्रेन्योरियल क्षमताओं का प्रदर्शन करेंगे। भारत इनोवेट्स 2026, भारत में निर्मित, विश्व के लिए तैयार।
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
2: आता यश तुमचंच। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
3: पता है, दुनिया के कई विकसित देश ऐसे भी हैं जहां मुफ्त इलाज एक सपना है, और हमारे यहाँ वो आम नागरिक का अधिकार। आयुष्मान भारत से 60 करोड़ से अधिक लोगों को मिल रहा है 5 लाख तक का मुफ्त इलाज, और 19,000 जन औषधि केंद्रों पर 90% तक सस्ती दवाइयाँ।
4: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है।
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
5: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे। गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत। तुम्ही बसवून घ्या। भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते। 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय।
6: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर।
7: हर घर सूर्यघर।
8: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सुमधुर गीतं तर ऐकत असतोच, पण या गीतांची एक थीम सुद्धा असते। श्रोते हो, दुनियादारी अर्थात दुनिया आपल्या सर्वांना माहीतच आहे। या दुनियेतच आपण सगळं पाहत असतो, शिकत असतो, आणि ही दुनियादारी मी बघितली असंही आपण सांगत असतो। मग ही दुनियादारी आपल्याला वेगवेगळे रंग दाखवत असते, आणि हे सगळे दुनियेचे रंग आपले परके मतलबी हे दिसत असतात। तर असेच सर्व दुनियादारीचे रंग आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात तिसरी कसम या चित्रपटासाठी मुकेश यांच्या आवाजातील हसरत जयपुरी यांचं गीत। संगीतकार आहेत शंकर जयकिशन।

0: श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात हाथी मेरे साथी या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.
1: मेहरबानों

श्रोतेहोस्तवर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि आर डी बर्मन. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत आर डी बर्मन. चित्रपट अपना देश.

बातों ही बातों में होना है जो हो जाता है, आंखों ही आंखों में

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत मोहम्मद रफी. गीत आहे कैफी आझमी यांचं. संगीतकार आहेत मदन मोहन. चित्रपट आहे हीर रांझा.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आणि संगीतकार आहेत प्रेम धवन. चित्रपट आहे पवित्र पापी.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे. आजची थीम आहे दुनिया. तर या दुनियादारीचे रंग आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मोहम्मद अजीज यांच्या आवाजातील लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. चित्रपट आहे अवतार.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कामचोर या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजातील इंदिवर यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कुमार सानू यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण. चित्रपट आहे आशिकी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मीरा का मोहन या चित्रपटासाठी मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील इंदिवर यांचं गीत. संगीतकार आहेत अरुण पौडवाल.

श्रुतीहो स्वर भार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत उदित नारायण. गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार आहेत विजू शाह. चित्रपट आहे गुप्त.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम आहे दुनिया, अर्थात दुनियादारी. आणि यानंतरचं गीत गात आहेत सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत जतीन ललित, चित्रपट आहे वास्तव.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात ॲनिमल या चित्रपटासाठी बी प्रॅक यांच्या आवाजातील गीत. संगीतकार आणि गीतकार आहेत जानी. श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509 अर्थात 9970500900. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तिरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: तो आप जानते ही होंगे, कनाडा की टोटल पॉपुलेशन जितनी पक्की छत बांधी है हमारे देश ने अपने गरीबों के सिर पर। 12 साल में 4 करोड़ से अधिक पीएम आवासों का निर्माण हुआ, करोड़ों परिवारों का कल्याण।
1: जब एक परिवार को अपना घर मिलता है तो उसका आत्मसम्मान बढ़ जाता है, वो अपना वर्तमान सुधारने के साथ ही बेहतर भविष्य के बारे में सोचने लगता है।
0: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
2: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन।
3: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
2: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
3: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती पुन्हा हजर झालीये। नमस्कार। तुमच्या घरातल्या सगळ्या बच्चे मंडळींना गोळा करा, कारण आजचा क्लासिक रेडिओ शो स्पेशली त्यांच्यासाठी आहे। म्हणजे तुमच्यासाठी आहेच, पण बालकविता या आपल्यासारख्या मोठ्यांनाही तितकाच आनंद देतात। इतकी निरागस्ता असते त्याच्यात, साधी सोपी चाल असते, लय ताल ठेका यात मुलंच काय आपणही रंगून जातो। लेखक किशोर पाठक यांच्या वाचू नाचू आनंदीमध्ये त्यांनी म्हणलं होतं, बालपण कोकरू होतं, ससा होतं, पान होतं, फूल होतं, रान होतं, एक वेगळं नातं होतं। हे नातं प्रथम स्पर्शाचं, मग शब्दांचं, उच्चार, नाद, लय यांचं। म्हणून बालपण आलं की कविता आली। एखादं बाळ जसं जसं मोठं होत जातं, वाढत जातं, एक एक गोष्टी शिकू लागतं, आत्मसात करू लागतं, आणि त्याचं प्रत्येक नवं पाऊल हे नव्या कवितेचं कडवं होतं आणि त्याच्या जगण्याची कविता होते। ज्यांनी हे वाढतं बालपण आपल्या अक्षरांनी टिपलं ते मोठे कवी झाले आणि मराठीतली बालकविता समृद्ध झाली।

0: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. मंगेश पाडगावकर म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात मिश्किल लुकलुकणारे डोळे, चेहऱ्यावरती खटा हसू, डोळ्यात खुडकर भाव, फ्रेंच दाढी आणि चष्म्यातून वाहत असणारं कुतूहल. मला असं वाटतं की मंगेश पाडगावकर हे असे एकमेव कवी आहेत ज्यांनी सगळ्या वयोगटातील लोकांसाठी कविता लिहिल्यात. त्यांनी सगळ्यांना केवळ निर्भीळ आनंद दिलाय. त्यांचंच प्रचंड लोकप्रिय गाणं येतंय तुमच्या भेटीला, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. प्रश्न ऐकून मुंडी हलवणाऱ्या नंदी बैलाला घेऊन रस्त्यावर फिरणारे लोक आजकाल शहरात दिसेनासे झालेत. त्यामुळं आजच्या काळातल्या मुलांना त्याचा संदर्भ लागणं थोडं कठीण आहे. असं असलं तरी गाण्याचे शब्द आणि चाल यामध्ये खूप गंमत आहे. कितीही नवीन पुस्तक दप्तर असू दे, पण सुट्ट्या आणि हुंदडण्यावर लगाम बसणार, त्यामुळं पावसात तू असा पड की शाळेला सुट्टी मिळू दे, हे मुलांनी भोलेनाथला केलेला अर्ज आहे. अगदी आजच्या काळातही तो हिट आहे. आठवड्यातून 3 रविवार येऊ दे, पोटात कळ येऊन ढोपर दुखू दे, हा विचार आजही आपल्या मनात येतो ना. क्लासिक रेडिओ शो मधून हेच गाणं येतं तुमच्या भेटीला, ऐकूयात.
1: बोला ना अरशे कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बो, अरे पाऊस पडेल का.

अशी सदाबहार गाणी ऐकण्यासाठी तुम्ही रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍपवरून. आता तुम्ही आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि कमेंट्स करू शकता आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक शेअर कमेंट्सही करा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500900 वर आता कनेक्ट व्हायला विसरू नका.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आणि आज आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे. आजची आपली क्लासिक रेडिओची थीम आहे बालकवितांवरती. लहान मुलांचे विषय हे त्या लहान मुलांच्या डोळ्यांनी पाहायला यायला हवे. ते ज्यांनी पाहिले ते यशस्वी बालकविता करू शकले. बघा ना, लहान मुलांना काय आवडतं? पराक्रमी हिरो आवडतो, साहस आवडतं, त्यांना रंगीबिरंगी पऱ्या भेटायला येतात, त्यांना कापसाच्या गोळ्यासारखा ससा दिसतो, कासव हा अगदी अळशी प्राणी त्यांना वाटतो, हत्ती आणि मुंगी यांच्या मैत्रीच्या गोष्टी ते ऐकतात तर त्यांचं एक वेगळं कल्पनेचं विश्व ते जगत असतात. कवयित्री शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आजी. त्यांनी त्यांच्या नातवंडासाठी बालगीतं लिहायला सुरुवात केली. काव्यातल्या इतक्या छटा त्यांनी लिहिलेल्या आहेत. संतांचे अभंग असतील, पारंपरिक स्त्री गीतं असतील, लोकगीतं असतील, होळी गीतं असतील, लावण्या, प्रेम गीतं, सारंच काही त्यांनी लिहिलं. आणि याच शांताबाईंनी किलबिल किलबिल पक्षी बोलती, विहीणबाई विहीणबाई अशा छान छान कविता आणि गोड बालगीतं लिहिली. प्रेम कविता किंवा भक्तिगीत लिहिणाऱ्या शांताबाई शेळके आणि बालगीतं लिहिणाऱ्या या एकच आहेत का असा प्रश्न पडावा, इतक्या त्या त्यांच्या प्रत्येक काव्य प्रकाराशी एकरूप झाल्यात. शांता शेळके यांनी पावसावर लिहिलेलं असंच एक गोड बालगीत म्हणजे पाऊस आला वारा आला पानं लागली नाचू थेंब टपोरे गोरे गोरे भरभरून गारा वेचू. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी हे संगीतबद्ध केलंय तर त्या काळातील बालगायिका सुषमा श्रेष्ठ यांनी हे गायलंय.

अशी सदाबहार गाणी ऐकण्यासाठी तुम्ही रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍपवरून. आता तुम्ही आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि कमेंट्स करू शकता आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक शेअर कमेंट्सही करा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500900 वर आता कनेक्ट व्हायला विसरू नका.

क्लासिक रेडिओ शोचा आनंद तुम्ही आता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून कधीही कुठेही घेऊ शकता. त्यासाठी आमच्या फेसबुक पेजवर जाऊन लाईक, शेअर आणि कमेंट्स करू शकता. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आर्ज प्रगती आहे तुमच्यासोबत. आजचा हा आपला एपिसोड करणं हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. मलाही जेव्हा बोलता येऊ लागलं तेव्हा लिहिण्या वाचण्याच्या आधी मीही बडबड गीतं म्हणली आहेत, पण या बडबड गीतांचा उगम आजवर कधी शोधला नव्हता. तो शोधावा अशी कल्पनाही कधी मनात आली नव्हती. या निमित्तानं हे संदर्भ शोधताना मला खूप मजा आली. लता दिदी, आशाताई, उषाताई आणि हृदयनाथ ही चार मंगेशकर भावंड संगीताच्या क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर जाऊन बसली आहेत आणि त्यांनी दीर्घकाळ या क्षेत्रावर राज्य केलं हे आपल्या साऱ्यांनाच माहिती आहे. त्यांनाच आणखी एक बहीण आहे, ती म्हणजे मीना मंगेशकर, आणि त्याही संगीतात प्रवीण आहेत. पण या गोष्टीला तेवढी प्रसिद्धी मिळाली नसल्यामुळं काही लोकांना ती माहीत नसण्याची शक्यता आहे म्हणून सांगितलं. मीनाताईंचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी बालगीतांच्या क्षेत्रात काम केलं. राजा मंगळवेडेकर, मंगेश पाडगावकर, शांताबाई शेळके यांची बालगीतं मीना यांनी निवडली आणि मुलगा योगेश, मुलगी रचना आणि क्षमा खळे म्हणजे संगीतकार श्रीनिवास खळे यांची मुलगी यांच्याकडून ती गाणी बसवून घेतली. मगाशीच आपण ऐकलेलं असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, यापासून ते अगदी कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा, सांग सांग भोलानाथ, खोडी माझी काढाल तर, ही सारी बालगीतं त्यांच्या कल्पनेतून आकाराला आली आणि प्रचंड लोकप्रिय झाली.

0: नवनवीन गोष्टी आणि गाणी घेऊन आम्ही लवकरच परत येत आहोत तुमच्या भेटीला.
1: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. बालगीतांची परंपरा अगदी घरोघरी पोहोचली, ती म्हणजे कवी गदी माडगूळकरांनी. गोरी गोरी पान, फुलासारखी छान, नाचरे मोरा, चांदोबा चांदोबा भागलास का, अशी द्यावी तितकी उदाहरणं कमी आहेत. गदीमांच्या बालगीतांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मुलांसाठी जे भाषातंत्र, त्यांच्या आवडतीचे विषय अगदी चपकलपणे कवितेतून मांडले. पुढचं जे गाणं तुमच्या भेटीला येत आहे, हे गाणं प्रत्येक बहिणीनं वहिनी कशी आण हे सांगताना दादासाठी म्हणलेलं आहे.
2: गोरी गोरी पान, फुलासारखी छान.
1: 1952 साली श्रीनिवास खळेंनी केलेली ही पहिलीच रचना ज्याची लोकप्रियता आपण आजही अनुभवतोय.

0: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. काय गंमत आली ना, अशा कवितांचा जन्मच झाला नसता तर आपण सगळेच म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत इतक्या सुंदर कवितांना या साहित्य प्रकारालाच मुकलो असतो. आत्ताचा काळ बदललाय, पिढी बदलली आहे, गाणी बदलली आहेत. मग तुम्ही म्हणाल, आजच्या या इतक्या फास्ट फास्ट जगात बालकवितांची गरज खरंच आहे का? आपल्या लहान मुलांना भाषेनं समृद्ध करण्यासाठी, केवळ भौतिक सुखानं भरलेलं घर न बनता बहरलेलं घर बनवण्यासाठी या कविता ऐकल्याच पाहिजेत.
1: चिव चिव चिमणे, अगोये चिमणे, काय रे चिमण्या, हा बघ आणलाय मोत्याचा दाणा, बघू बघू बघू, आहा छान आहे बाई, पण ठेवायचा कुठे,
2: ठेवायचा कुठे, त्यात काय मोठे बांधूया घरटे,
1: झाडाच्या फांदीवर बांधूया छोटे घर,
2: चला चला लवकर काम करू बरोबर,
1: मी आणते कापूस,
2: मी आणतो काड्या,
1: मी आणते गवत,
2: मी आणतो दोरा,
1: आतमध्ये छानदार कापूस मऊ,
2: कडेन गवत पसरून देऊ,
1: गवताच्या कडेन काड्या ठेवू,
2: सगळी कडून दोऱ्याने शिवू,
1: आतमध्ये छानदार पिलांना ठेवू,
2: आत

लेखिका संगीता बर्वे यांनी त्यांच्या लेखात म्हटलं होतं की मुलांना बोलायला शिकवण्यासाठी बालकविता खूप महत्वाची भूमिका बजावते. बालकवितेमुळे मुलांची भाषेशी ओळख होते. शेवटी लहान मुलं म्हणजे मातीचा गोळाच ना, त्याला आकार देण्याचं काम आपण मोठ्यांनीच करायचं. जसं त्यांची वाढ होण्यासाठी आपण त्यांना हेल्दी पौष्टिक सकस अन्न देण्याचा प्रयत्न करतो, तशीच मेंदूची वाढ होण्यासाठी त्याला पौष्टिक सकस भाषा देण्याचा प्रयत्न का करू नये? आणि ती भाषा त्यांना बालकवितेतूनच मिळते.

अशी सदाबहार गाणी ऐकण्यासाठी तुम्ही रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍपवरून. आता तुम्ही आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि कमेंट्स करू शकता आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक शेअर कमेंट्सही करा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900 9970500900 वर आता कनेक्ट व्हायला विसरू नका.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी खास आहे आपल्या बच्चे कंपनींसाठी. आजकालची मुलं बघा ना, सगळं डायव्हर्ट होऊन फक्त मोबाईल आणि इमॅजिनरी जगात वावरत असतात. आपला मातीचा ओलावा आणि गंध जपणारी शब्दावली त्यांच्याकडे कमी होते. त्यामुळं लढीवाळ शब्द, मोहक वर्णन, निसर्ग, प्राणी आणि नात्यांची गुंफण त्यांना या बालकवितेमधून, कवितांमधून देणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. कविता किंवा गाणी न म्हणणारी मुलं जरा इमॅजिन करून बघा, त्याची कल्पना सुद्धा आपल्याला करवणार नाही. मुलांचं बालपण कवितेविना अगदी कंटाळवाणं किंवा वृक्ष होऊन जाईल. त्यामुळं ही बालकविता आपणही गाऊयात आणि आपल्या बच्चे कंपनीलाही शिकवूयात. आणि याच नोटवरती क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतेय. पुन्हा भेटूयात नव्या भागात. पण आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला व्हॉट्सअप करून नक्की सांगा. यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. पुन्हा भेटूयात नव्या भागात. पण त्याआधी ए आई मला पावसात जाऊ दे हेच गाणं येते तुम्हाला भेटायला. मीनाताईकरांनी सुप्रसिद्ध कवयित्री वंदना विटणकर यांच्या गीताला लावलेल्या चालीवर हे गाणं प्रचंड गाजलं होतं आणि आजही याची लोकप्रियता कायम आहे. हेच गाणं येतं तुमच्या भेटीला क्लासिक रेडिओ शो मधून.

0: अशी सदाबहार गाणी ऐकण्यासाठी तुम्ही रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून. आता तुम्ही आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि कमेंट्स करू शकता आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक शेअर कमेंट्सही करा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900 9970500900 वर. आता कनेक्ट व्हायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत मी आरजे प्रगती आपला निरोप घेते. कनेक्ट राहूयात. नमस्कार. जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:03 होत आहेत आणि मी आरजे प्रगती पुन्हा एकदा आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम, या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचे स्वागत करते. 1:04 होत आहेत, अगदी 4 मिनिटं फक्त लेट झाली आहे, पण सर्व श्रोतांचं स्वागत करते. ज्या श्रोतांच्या काल फरमाईशी राहिल्या असतील अशा श्रोतांना नक्कीच आज आपण फरमाईशमध्ये इन्व्हॉल्व्ह करूयात, आणि ज्या श्रोतांच्या काल फरमाईशी झाल्यात अशा श्रोतांनी आता 4 दिवसानंतर फरमाईश पाठवायची आहे, जेणेकरून इतर देखील श्रोतांना आपल्या कार्यक्रमात इन्व्हॉल्व्ह करता येईल. 99 70 500 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवायचं आहे. जे नवीन श्रोते आहेत अशांना सांगायचं आहे पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत, जेणेकरून आपली फरमाईश मला पूर्ण करता येईल. तर बरेचसे श्रोते म्हणतात, मॅडम आमची फरमाईश बरेच दिवस झालं फरमाईश पूर्ण नाही झाली आहे. तर अशा श्रोतांना आज नक्कीच आपण इन्व्हॉल्व्ह करूयात. काल ज्या श्रोतांना मी सांगितलं होतं की आज त्यांची फरमाईश घेणार आहे, तर नक्कीच आज त्यांची फरमाईश घेणार आहे. तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला, पाहूयात आज कोणाकोणाच्या फरमाईशी या पूर्ण होत आहेत. तर पहिली फरमाईश आहे ती देखील सुंदर अशा गीतासाठी, उदित नारायण यांच्या आवाजातील गीत आलेलं आहे आणि और प्यार हो गया या चित्रपटातील गीत आहे. पडद्यावरती दिसतात द गॉर्जियस ऐश्वर्या रॉय आणि त्याचबरोबर बॉबी देवल आणि उदित नारायण यांचा आवाजातील हे सुंदरसं गीत आहे. जावेद अख्तर यांचं गीत, नुसरत फती अली खान यांचं म्युझिक आहे. तर हेच गीत आज ऐकायचं आहे. सागर गवळी धाराशिव येथून आहेत ते देखील, आणि ते देखील आपले नियमित श्रोते आहेत, त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे. तर आनंद घेऊयात या सुंदर अशा व्हॉट्सअप फरमाईशला आणि सुरुवात करूयात याच सुंदर अशा गीतांनी आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला.

0: वेलकम बॅक आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा. आणि आपले श्रोते देखील असंच म्हणतात एक वाजता की तेरी याद हम सफर सुबह, म्हणजे 3 वाजले की असंच होतं की नको नको मॅडम नका जाऊ. तर असे आपले श्रोते प्रेम करणारे आहेत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात माझ्यावरती. तर जसं की काल देखील आपले श्रोते आले होते, अगदी सरप्राईज दिलं होतं रंगनाथ क्षीरसागर सरांनी, तसंच आज आपल्या ज्या तेरणा इंजिनिअरिंग ट्रस्ट येथील कर्मचारी आहेत, आपल्या ज्या ताई आहेत, जे मी सतत त्यांची फरमाईशमध्ये देखील नावं घेत असते, तर अशा काकूंच्या, काकू म्हणजे आता मैत्रिणीच आहेत माझ्या, त्या चौघी पण अशा येतात आणि मग मी त्यांच्यासोबत मिसळून काम करत असते, बोलत असते, हसवत असते त्यांना. तर अशाच आज काकूंच्या घरचे मंडळी आज आलेली आहेत आणि खास वैष्णवीचं ॲडमिशन घेण्यासाठी आलेत ते. तर प्रॉपरली ते धाराशिवचेच आहेत. तर सूर्यकांत वाघमारे सर आहेत. तर पहिल्यांदा तर आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया, त्यांना काय वाटतंय आज ते आले आहेत कॉलेजमध्ये, पहिल्यांदा रेडिओ तेरणामध्ये देखील आले आहेत. तर सर्वप्रथम सर तुमचं खूप स्वागत करते रेडिओ तेरणामध्ये. तर कसं वाटतंय आज तुम्ही पहिल्यांदा रेडिओ स्टेशन पाहताय आपलं?
1: खूप छान वाटतंय.
0: आणि मग रेडिओ ऐकतात तुम्ही कधी, आकाशवाणी वगैरे ऐकलात?
1: हो ऐकतो ना.
0: प्रॉपर तुम्ही धाराशिवच्या?
1: हो धाराशिवच्या.
0: आपली आकाशवाणी तुम्ही आकाशवाणीमध्ये आधीपासून येत होता?
1: हो येतो ना.
0: म्हणजे ऐकतात आपली धाराशिवची?
1: हो हो.
0: तर सध्या सर तुम्ही काय काम करता?
1: मी चॅरिटी धर्मवाड ऑफिस म्हणजे संस्थेचे रेल्वे स्टेशन, मंदिर रेल्वे स्टेशन, असे काही संस्थेचे रेल्वे स्टेशन करून देतोय मी.
0: अच्छा, तर हे किती वर्ष झालं तुम्ही काम करतो?
1: गेली 30 ते 35 वर्ष झाले मी संस्थेचे काम करतो मी.
0: अच्छा, मग हे तुम्हाला आवड आहे काम करण्यात?
1: आहे ना, आहे ना, आवड आहे.
0: तर घरी कोण कोण असतं?
1: घरी आई आहे, बहीण आहे, मुलं आहेत, बायको आहेत,
0: म्हणजे सगळं व्यवस्थित चालू,
1: सहपरिवार आहे,
0: सहपरिवार खुशीने राहत आहे,
1: खुशीने राहत आहे.
0: तर घरी मग ताई काय करत असतात?
1: ते आशा कार्यकर्ते म्हणून काम करतात.
0: आपण जॉब करतात?
1: जॉब करतात.
0: म्हणजे दोघंही जॉब करत आपला कुटुंब परिवार चालवतोय. तर मग सध्या आता तुम्ही लाईव्ह मध्ये आहात, आपले सर्व श्रोते देखील आहेत. तर तुम्हाला कोणतं गीत आज तुम्ही तेरणा कॉलेज इथे जे आहे, आपलं तेरणा कॉलेज दुसरं एक आहे जे शिंगोलीकडे जातं, तिकडे कॉलेज आहे, तिकडे दत्तनगर म्हणून आहे धाराशिवचं, तिथे सर प्रॉपरली राहतात. तर सरांना आज लाईव्ह मध्ये घेतलंय. तर मला असं वाटतं सर आता तुम्ही गाणे पण ऐकत असाल, तर असं कोणतं गीत आज तुम्हाला व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात ऐकायला आवडेल?
1: ते रिश्ता महफिल,
0: म्हणजे मोहम्मद रफी यांचं जे गीत आहे, तू इस तरह से मेरी जिंदगी में शाम, आप तो ऐसे ना थे, या चित्रपटातील सुपर हिट ठरलेलं गीत आहे मोहम्मद रफी यांच्या आवाजातील. तर नक्कीच सूर्यकांत वाघमारे सर खूप छान वाटलं तुमच्यासोबत इथं भेटून बोलून. नक्कीच आशा करते की नेक्स्ट टाइम आपण तुमच्यासोबत मुलाखतच करावी अशी माझी आशा आहे. नक्कीच वेळ काढून तुम्ही रेडिओ तुम्हाला व्हिजिट करा. तर थँक्यू सो मच सर तुम्ही इथे आला. आणि ऐकूयात सूर्यकांत वाघमारे सरांची, आणि ताई देखील आलेत, त्यांच्यासोबत देखील बातचीत करणारच आहोत. पण तत्पूर्वी ऐकूयात सूर्यकांत वाघमारे सरांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला दुपारचे वाजतात 1:17 आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर पुढची फरमाईश घेऊया. धुंड्याचा महिना चालू आहे, सर्वत्र ती क्रेज चालू आहे. सर्व जावई हे सासरवाडीला जातच आहेत आणि धोंडे जेवण करून येतच आहेत. त्यामध्ये मला देखील आमंत्रण पाठवत आहेत सर्वजण. तर मला काही येणं होत नाही, पण सर्वच श्रोते जे आहेत ते खूप प्रेमाने म्हणतात की मॅडम तुम्ही पण या. तर हे श्रोत्यांचं प्रेम आहे. तर काय म्हणतात बघा पुढचे फरमाईश पाठवणारे श्रोते. नमस्कार ताई, सासरवाडीला आलेलो आहे, धोंड्याचा महिना आहे आणि रसाळी पण आहे असं म्हणतायत. त्यानिमित्त मला आज गीत ऐकायचं आहे. आता सासरवाडीला गेलेत आणि यशोदांस यांचं एक गीत आहे जे खूप लोकप्रिय आहे, चित्तचोर या चित्रपटातील गीत आहे. आणि आम्ही सगळे सासू मेवणे गीतं ऐकण्यासाठी प्रतीक्षेत आहोत. संत वामन बाबा श्रोता संघ कोल्हार तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून एस कुमार टेलर, सुरेश भट, संजय गवई, अमोल अलवणे, गौरव भट, माझा मुलगा महेश भट, हिरामन खिराडे, एस कुमार टेलर. आणि सरांनी फोटो देखील पाठवला की सध्या ते लाईव्ह आहेत, सर्वजण फॅमिलीसोबत रेडिओ तळणं ऐकतात असं त्यांनी सांगितलंय. तर नक्कीच सर मस्त जेवणाचा बेत करून नक्कीच वापस घरी या आणि त्यांना जे गीत ऐकायचं आहे चित्तचोर या चित्रपटातील सुंदर असं गीत आहे ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा व्हॉट्सअप फरमाईशा. ऐकूयात एस कुमार टेलर सर आणि त्यांच्या सर्व फॅमिलीची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. आणि सर्व श्रोते जे आहेत भरपूर श्रोते लाईव्ह आलेले आहेत आणि सर्वच जण म्हणतात छान आज गाणी देखील येत आहेत. तर असेच जसं की सूर्यकांत वाघमारे सरांसोबत आपण बातचीत केली तसंच त्यांच्यासोबत ताई देखील आली आहेत वैष्णवी वाघमारे. तर त्या पण जॉब करतात असं त्यांनी सांगितलंय. स्मिता मुलीचं नाव माझ्याकडून गेलं. तर स्मिता वाघमारे ताई आहेत ज्या की आशा वर्कर आहेत आणि आजकाल आपण पाहतो की त्यांच्यावरती चित्रपट देखील निघाला होता. आशाताई नेमकं वर्क काय करतात किंवा त्यांचं काम काय असतं, जेव्हा मी लहान होते तेव्हा आशाताई यायच्या बरं पण मला माहिती नव्हतं की नेमकं त्या काय काम करतात. पण आत्ता खरं जाणवतंय की त्या जे त्यावेळेस काम करत होत्या ते खूप मोठं काम आहे करत त्यांच्या लेवलवरती. आणि आज ते पाहताना पिक्चरमध्ये पाहावं लागतंय की आशा नेमकं वर्कर्स काय काम करतात आणि त्यांना किती त्याच्यामध्ये कष्ट आणि किती लोक बोलणारी पण होती त्यावेळेस. आता थोडीशी समजूतदार झालेत असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच निमित्त आज खरं तर वैष्णवीचं ऍडमिशन आहे म्हणून त्या सोबत आलेत काका आणि त्या दोघीही सोबत आहेत आज. आणि वैष्णवी पण आलेली आहे पण थोडीशी तिला असती आहे बोलायला पण हरकत नाही, काकूंना तर आपण बोलायला भाग पाडूया. तर स्मिता वाघमारे ताईंना खूप स्वागत करते रेडिओ तेरणामध्ये.
1: हो नमस्कार ताई.
0: तर आज तुमचं निमित्त आहे फक्त वैष्णवीचं ऍडमिशन घ्यायचंय म्हणून. तर आज तुम्ही हे कॉलेज कसं काय निवडलं?
1: कारण इथं रेखाताई आमच्या काम करतात ना, त्यांनी खूप कॉलेजची प्रशंसा करतात की आमचं तेरणा कॉलेज असं आहे तसं आहे, खूप मोठं छान आहे, सोय छान आहे, स्वच्छ आहे. त्याच्यामुळे मी म्हणलं एकदा जाऊन बघावं. त्याने मेहनत घेऊन आज आले पण मला त्यांच्या सांगण्यापेक्षा खूप आवडले,
0: पाहून खूप आवडले. म्हणजे आता खरं तर जेव्हा पावसाळ्याचे दिवस होतात त्यावर तर पूर्ण ग्रीनरी कॉलेजमध्ये दिसते आणि इतकं सुंदर कॉलेज आपलं दिसून येतं त्यावेळेस पावसाळ्यात तर पाहण्यासारखं. आणि विशेष म्हणजे इथे मोर देखील फार दिसून येतात मग पावसाळ्यात. तर असं हे सुंदर निसर्गरम्यात असलेलं हे तेरणा कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि आज वैष्णवीचं फार्मसीसाठी तुम्ही ऍडमिशन फिक्स मग करताय की?
1: हो फिक्स. आज आम्ही फिक्स केलं कारण बघून खूप छान वाटलं आणि इथं तुम्हाला भेटून तर खूप आनंद झाला.
0: थँक्यू सो मच. तर स्मिता ताई मला सांगा तुम्ही की आशा वर्कर्स आहात तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही, किती वर्ष झालं हे काम करताय?
1: मी 5 वर्ष काम करते इथं पण त्यासाठी हार्डवर्क भरपूर आहे. रोज होम टू होम व्हिजिट करावी लागते, लहान बच्चूंसाठी लसीकरण वगैरे करावं लागते, आपल्याला गरोदर मातांची काळजी घ्यावी लागते. कारण काही लोक तयार होत नाही त्यांना आपण कसं इन्वॉल्व म्हणजे व्यवस्थित बोलून कसं आपण तयार करू शकतो.
0: काही काही कारण की उगीच आले किंवा कोणाला खरं वाटत नाही की तुम्ही खरंच, कारण की आजकाल
1: खूप स्ट्रगल करावं लागते की त्यांना कधी कधी वाटतं की आपण आधार नंबर का द्यायचा किंवा काय का, थोडं समजावून सांगावं लागतं त्यांना आणि कन्व्हिन्स करून आपण ते काम करून घ्यावं लागतं आम्हाला.
0: म्हणजे खूप खरं तर खूप कठीण काम आहे, प्रत्येकाच्या घरी जाऊन विश्वास निर्माण करायचा असतो खरं तर. आणि मग याच्यामध्ये आणखीन किती पर्यंत तुम्ही जाता की मग त्यांना खरं वाटतं हा तुम्ही खरंच आशा वर्कर्स आहात आणि तुम्ही काम करताय?
1: खरं तर आम्ही त्यांच्या घरी गेल्यानंतर खूप त्यांना प्रेमाने आणि काळजीने बोलतो. त्याच्यानंतर गरोदर माता असल्यानंतर त्यांना खूप व्यवस्थित हे सांगावं लागते, सगळी माहिती समजावून.
0: म्हणजे स्कीम असतात त्यांच्यासाठी,
1: त्यासाठी त्यांना काही स्कीम सांगितल्या. आपल्याकडे सोनोग्राफी आहे, रक्ताच्या टेस्ट फ्रीमध्ये होतात, परंतु त्यांनी म्हणजे इकडे पैसा खर्च होतोय आणि इकडे मोफत आहे हे सांगितल्यानंतर त्यांना पटतं. पहिल्या वेळेस त्यांना 5,000 लाभ सांगितल्यानंतर खूप त्यांना बरं वाटतं. मग विश्वास ठेवून त्यांनी परत सगळ्या प्रक्रिया आपल्याकडे पूर्ण करतात मग नंतर. आणि लसीकरणाला वगैरे मनन येतात परत.
0: मग तुम्ही स्वतःहून मग ते वर्कर्स तुमच्याकडे येतात म्हणजे जे ज्यांच्याकडे तुम्ही जाता ते विश्वासाने तुमच्यासोबत येतात?
1: येतात.
0: तर मग हे काम करत असताना तुम्हाला आनंद होतो का?
1: होय, कधी कधी आनंद होतो. कधी आपण रोज आपली सेवा पण होतेच आपली, जिथं त्यांनी तयार नाही तिथं आपण जर तयार केलं त्या लोकांना त्यांनी यायला लागले की खूप आनंद पण वाटतं आपल्याला की पैशासाठी सगळ्या गोष्टी नसतात करतात, कधी कधी आपण काहीतरी चांगलं केलंय याचा पण आनंद होतो.
0: त्या बात हे खूप छान की आपल्या स्वतःला आनंद भेटतो आणि आपण एक सेवा करतोय याचा देखील आनंद कुठेतरी असतो. मग आता सगळेजण कुटुंबामध्ये तुम्ही एकत्र राहताय तर हे एकत्र कुटुंबीकरण जे आहे ते तुम्हाला कसं वाटतं? सर्वजण एकत्र असतात तर मग हे सर्वांना सांभाळत हा वर्क करता तुम्ही, हे काम करताय तर ते कसं करता तुम्ही, दोन्हीही ऍडजस्ट कसं करता?
1: हो, ॲडजस्ट होतं कारण एकत्र कुटुंब पद्धती खरं तर ते चांगली आहे कारण त्यामध्ये लेकरांसाठी आजी असणं पण गरजेचं असतं. कारण घरात कोणीतरी देखरेख करायला असलं पाहिजे की आपलं स्वतःच कुटुंब नसावं कधी पण. त्यासाठी मला खूप आनंद होतोय की मी सगळे आम्ही घरातले मिळून मिसळून करतो पण आणि राहतो पण.
0: खूप छान, मला खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. आणि खरं तर मला असं वाटतं तुम्ही एके दिवशी आपल्याकडे मी स्वामिनी हा कार्यक्रम आहे खास महिलांसाठी आणि अशामध्ये तुम्ही येणं खूप गरजेचं आहे. तुमची माहिती आपल्या लोकांपर्यंत महिलांपर्यंत जाणं तितकंच आहे कारण की आपल्याकडे गावाकडची देखील खूप मंडळी आहेत जे अशा आशा वर्क्स तिथे काम करतात, अशा काही महिला देखील आहेत काम करणाऱ्या. तिथपर्यंत तुम्ही जे काम करताय किंवा तुमच्याकडे कुठल्या स्कीम आहेत, कुठले आणखीन काय म्हणते कार्यक्रम असतात तुमच्या इथे आशा वर्कर्समध्ये, असे आपल्या महिलांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये असं मला वाटतं. तर याच्यासाठी तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करावी असं मला वाटतंय तुम्ही रेडिओ केलेला. तर मग आता सर्वच जण हे सगळं म्हणजे धाराशिवमध्ये प्रॉपर तुम्ही धाराशिवच्या प्रत्येक घरात जाऊन हे काम करतात, म्हणजे एक क्रमांक दिलेला असतो तुम्हाला, विभाग दिलेला असतो.
1: हा विभाग दिलेला असतो,
0: त्या विभागानुसार तुम्हाला काम करावं लागतं. तुमचं वर्क किती वेळ असतं?
1: आम्ही सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत काम करतो.
0: अच्छा, म्हणजे उन्हात वगैरे सुद्धा तुम्ही फिरता, त्या उन्हात सुद्धा लोकांच्या घरी जाऊन हे आपण तुम्ही काम करताय. तर खूप छान काम करताय. नक्कीच मला तुमच्यासोबत मुलाखत करायला नक्कीच आवडेल आणि आपल्या श्रोत्यांना देखील ते ऐकायला खूप आवडेल. तर स्मिताताई खूप छान वाटलं, तुम्ही खूप छान बोललात. खरं तर नाही म्हणत होत्या पण बोलल्या त्या. तर स्मिताताई खूप छान वाटलं मला बोलून. आपण पुन्हा भेटूयात अशी आशा करते. आणि आज तुम्हाला कोणतं गीत मग फरमाईश मध्ये ऐकायचंय?
1: मॅडम मला हम साथ साथ या पिक्चर मधलं कुठलंही गीत लावा.
0: म्हणजे कसं, म्हणजे पारिवारिक त्यांना पिक्चर आवडतं आणि पारिवारिकच गाणं सांगायचं आहे. कारण की हे सगळे जेव्हा मंडळी भेटतात, कारण की ही मंडळी आहे ती आता खूप कमी दिसणार आहेत आपल्याला असं मला वाटतं. कारण की आजची जी जनरेशन आहे ती तशी नाहीये. आजची आपण मुलं पाहतो ती 90s किड्स जे म्हणतो ती राहिलेली नाहीये. आता जेंजीज आणि वगैरे वगैरे असे प्लस प्लस मधली मुलं येणार आहेत. पण जो हम साथ साथ आहे, हम आपके है कोण, मैंने प्यार किया, असे जे चित्रपट आहेत 90s मधले, जे पारिवारिक कुटुंबिक चित्रपट आहेत, हे खास या लोकांमुळे लक्षात राहतात आणि ती गाणी देखील तेवढीच मनाला भावतात. तर थँक्यू स्मिताताई, खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. नक्कीच आशा करते नेक्स्ट टाइम तुम्ही याल. थँक्यू सो मच.
2: कितना खूबसूरत है.
3: वाकई

सलाम साथ या चित्रपटातील गीत, आणि जसं मी म्हटलं की नाईन्टीजचा जो तडका असतो आणि नाईन्टीजची जी गीतं आहेत ती खूप आवडतात, तसंच नाईन्टीजमधलं पुढचं देखील गीत आलेलं आहे आणि तो चित्रपट म्हणजे जसं मी म्हटलं होतं की मैंने प्यार किया. या चित्रपटातील गीत पुन्हा एकदा सलमान खान यांचा क्रेज जेव्हा वाढला होता या चित्रपटाने, त्यातली गीतं देखील सुपर डुपर हिट ठरली होती आणि चित्रपट तर सर्वांना खूप आवडला होता. तर हेच गीत ऐकायचं आहे, अमोल कदम, अंगद कदम, सचिन चव्हाण. बोर्डी तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथून आपले नियमित श्रोत आहेत ते देखील. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश आली, तर नक्कीच पूर्ण करूयात. ऐकूयात अमोल सर, अंगद सर, सचिन सर, परभणी यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला 90s तडका पुन्हा एकदा सुंदर असं गीत उमेश नावडकर रेश्मा नावडकर चित्रपट सेफ तुम या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि पूर्ण कार्यक्रम आम्ही देखील नित्यनियमाने रोज ऐकतो असं म्हणतात सर. तर ऐकूयात आपले नियमित जे श्रोते आहेत उमेश नावडकर सर यांना जे गीत ऐकायचं आहे सिर्फ तुम या चित्रपटातील सर्वांचं आवडीचं गीत आहे कुमार शानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील. ऐकूयात नावडकर फॅमिलीची व्हॉट्सअप फॉर मायश.

आपण ऐकत आहात रेडिओ त्रिणा 90.4 FM. यानंतरची फरमाईश आहे. नमस्कार मॅडम, शुभ दुपार. आज माझ्या बहिणीच्या मुलाचा वाढदिवस आहे, यशराज त्याचं नाव आहे. तर यशराजला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि ते म्हणतात कयामत से कयामत तक या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, जे गीत खरं तर सर्व मुलं म्हणत असतात पापा कहते है बडा नाम करेगा. तर असं जे गीत आहे, सुंदर असं गीत ऐकायचं आहे यशराजसाठी. ऐकूयात यशराज काजवे यांच्यासाठी खास मामाकडून म्हणजेच अजिंक्य बारगजे सरांकडून, जे कोल्हापूरचे आहेत आपले नियमित श्रोते, यांची व्हॉट्सअप फरमाईश खास यशराजसाठी.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. यानंतरची फरमाइश पूर्ण करूयात. आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या आष्टी जालना इथून जे श्रोते आहेत त्यांनी फरमाइश पाठवली आहे. खुदगर्ज या चित्रपटातील गीत, ते म्हणतात आदरणीय आरजे प्रगतीताई यांना मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच सर, आपल्या मधुर आवाजाने आणि सुंदर निवेदनाने श्रोत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. थँक्यू सो मच. आपण असेच आनंद, उत्साह आणि संगीताची मेजवानी देत राहा हीच शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छांसह दत्ता धोंडके सर जे आहेत अष्टी जालना इथून. सरांना गीत आज ऐकायचं आहे खुदगर्ज या चित्रपटातील मोहम्मद अजीज साहेबांचा आवाज, तसंच साधना सरगम यांचा देखील. आणि दत्ता धोंडके अष्टी जालना महाराष्ट्र येथून. आणि तसंच एक शायरी देखील त्यांनी पाठवली आहे. आपके आ जाने से महफिल में बाहर आ गई, आपके आ जाने से महफिल में बाहर आ गई, सूनी सी जिंदगी में खुशियों की ही फुहार आ गई, चेहरे पर मुस्कान और दिल को करार आ गया, आपके आ जाने से हर पल में प्यार आ गया. अशी त्यांनी ही चारोळी पाठवली आहे, शायरी पाठवली, सुंदर अशी शायरी. थँक्यू सो मच सर दत्ता. तर ऐकूयात जे आपले अष्टी जालना महाराष्ट्र येथून श्रोते आहेत दत्ता सर यांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला सुंदर अशी गीता येतात. पुढची फरमाईश आहे छान अशा गीतासाठी अलका याग्निक आणि कुमार शानू यांचा आवाज आहे 90s मधला. हे देखील खूप गाजलेला चित्रपट आहे कोयला. या चित्रपटातील गीत आहे आणि आपले श्रोते जे आहेत ते आहेत आम्ही राहणार माढा तालुका माढा जिल्हा सोलापूर इथून एसटी स्टँड जवळ माढा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर. तर आज आम्हाला गीत ऐकायचं आहे कोयला या चित्रपटातील आणि श्रोते आहेत महादेव देवकुळे राहणार माढा जिल्हा सोलापूर इथून. तर नक्कीच सर आपली फरमाईश पूर्ण करते माधुरी दीक्षित आणि SRK दिसतात पडद्यावरती. सुंदर असा चित्रपट कोयला. सर्वच गीतं गाजली होती आणि चित्रपट देखील. ऐकूयात महादेव देवकुळे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला 90s थडकात, तर पुढची फरमाइश देखील अशा सुंदर अशा गीतासाठी. मोहरा या चित्रपटातील गीत रोहकल तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथून बाळाजी फरतडे, सुधीर फरतडे आपले नियमित श्रोत आहेत, पण कधीतरी ते देखील फरमाइश पाठवत असतात. तर ऐकवत रोहकल तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथून जे आपले फरतडे फॅमिली आहे यांची व्हॉट्सअप फरमाइश, मोहरा या चित्रपटातील सुपरहिट ब्लॉकबस्टर ठरलेल्या गाण्यासाठी.

चले आणि त्याची फरमाईश पूर्ण करूयात. असंच 90s मधलं एक सुंदर चित्रपट आला होता ज्यामध्ये गुज्जर हा विलन सर्वांच्या लक्षात राहिला होता. तो चित्रपट म्हणजे मेला. मेला या चित्रपटातील गीत आलेलं आहे. नियमित श्रोत आहेत आपले गजानन कावरखे, राहणार व्याड, तालुका रिसोर्ट, जिल्हा वाशिम येथून. आज त्यांना मेला या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. मित्र आहेत त्यांच्यासोबत रवी बोरकर, राजू पवार, मुलगा शिवम कावरखे, आमच्या जिल्ह्यातील हिरामन खिराडे, एस कुमार टेलर, गजानन परिहार, अनंत कुलकर्णी, अमोल कांबळे, सचिन झेंगडे असं त्यांनी पाठवलं त्यांच्या मित्रांची नावं. तर नक्कीच आज फरमाईश पूर्ण करूयात आपले नियमित श्रोते गजानन कावरखे सर आणि त्यांच्या फॅमिलीची आणि मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाईश ऐकूयात. माऊली पेट्रोल पंप वडाळी नांदुरा जिल्हा बुलढाणा येथून आपले श्रोते आहेत सिद्धार्थ वानखेडे, रमेश शेलार, भागवत कळसकर. आमचे आवडते गीत आहेत दिली या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे त्यांना. आमिर खान, माधुरी दीक्षित यांच्यावर चित्री झाला सुंदरसं चित्रपट आहे, सर्वच गीतं लोकप्रिय ठरली होती. समीर यांचं गीत, आनंद मिलिंद यांचं म्युझिक. तर ऐकूयात माऊली पेट्रोल पंप वडाळी नांदुरा जिल्हा बुलढाणा येथून जे श्रोते आहेत सिद्धार्थ सर, रमेश सर, भागवत सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला सर्वजण पावसाळ्याची वाट पाहतायत आणि तसंच एक गीत जे आहे ते खूप सुंदर असं गीत आहे पाणी फाउंडेशनचं, तेच गीत ऐकायचं आहे. आकाश साहेबराव डक, डकवाडी तालुका जिल्हा धाराशिव, आदित्य जीवन गोरे आणि त्यांनाच आज हे गीत ऐकायचं आहे तुफान आलया. 2019 साली पाणी फाउंडेशनला धाराशिव तालुक्यातील 2 नंबर आला होता असं त्यांनी सांगितलंय. गाणं गावातील लोक गोळा करण्यासाठी आम्ही दररोज लावत होतो, या गाण्याबरोबर एक आठवण कायमची राहिली आहे, हे गाणं नक्की लावा असं म्हणतात आम्ही लाईव्ह आहोत. तर नक्कीच सर, खूप सुंदर अशी संकल्पना आहे, या निमित्ताने खूप पाणी फाउंडेशनने खूप काम केलेलं आहे, तर असंच गीत नक्कीच सर्वजण ऐकतील असंच हे गीत आहे. ऐकूयात आकाश साहेबराव डक सर, डकवाडी तालुका जिल्हा धाराशिव, आदित्य जीवन गोरे यांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. बरेच दिवस झाले जे श्रोते आहेत आपले, सुदर्शन पाटील, सोमनाथ ताकमोगे, संतोष ताकमोगे, प्रभाकर सर्वदे, सद्गुरु भक्त, विजय शिंदे, आनंद आरडे, सोनू आरडे, सचिन पवार, सचिन पाटील, शहाजी शिंदे, गोटू पाटील, येडाईचा पुजारी रामेश्वर पाटील, या सर्व भक्तांना गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच आज फरमाईश पूर्ण करूयात. येडाईचे भक्त आहेत असं म्हणता येत ते, आणि त्यांनी असं लिहिलंय की नातं साथ देणारं असावं, स्वार्थ पाहणारं नसावं, नातं सुकवणारं असावं, मन दुखावणारं नसावं, नातं बदल घडवणारं असावं, बदला घेणारा नसावं, नातं समज देणारा असावं, नातं गैरसमज घेणारं नसावं, नातं कौतुकास्पद असावं, संशयास्पद नसावं. मी योगेश पाटील, शिरशिंगे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आम्हाला त्याच्यासोबत आणखीन त्याच्यासोबत आहेत श्रावणी पाटील, शिवराज पाटील, जयदीप पाटील, श्रेयश पाटील, वैष्णवी पाटील, आणि हे सर्व येडाईचे भक्त आहेत. तर एक गीत खूप गाजतंय जे सर्वांनाच खूप आवडतं असं चंदन कांबळे यांच्या आवाजातील गीत आहे, सुंदर गीत आहे. तर हेच गीत सर्व भक्तांसाठी ऐकूयात पाटील फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

चला सुंदर असं गीत आहे, चंदन कांबळे यांच्या आवाजातील हे गीत होतं. पुढची फरमाइश आहे मोहम्मद रफी यांच्या आवाजातील प्रतिज्ञा या चित्रपटातील सुंदर असं गीत आहे, ज्या गीताची ओळख आहे खरं तर आपल्या ही मॅन ज्यांना आपण म्हणतो असे आपले धर्मपाचे जे आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांची गीतं चित्रपट हे आपण कायम लक्षात ठेवतो. खूप मोठा माणूस आहे तो देखील आणि प्रत्येक चित्रपटातून एक वेगळी छाप त्यांनी पाडलेली आहे. तर असा चित्रपट प्रतिज्ञा देखील आहे. तर या चित्रपटात एक गीत खूप गाजलं होतं आणि त्याच गीतांनी खरं तर त्यांची ओळख परत झाली होती. तर श्रोते आहेत ते म्हणत आहेत, ताई तू नमस्कार, तुमचा आवाज खूपच छान आहे. थँक्यू सो मच सर, तुमचा आवाज ऐकण्यासाठी एक वाजण्याची वाट पाहत असतो. मी अंकुश माळी, माळी इलेक्ट्रिकल, अवंतीनगर, लातूर येथून रेडिओ तेरणा कार्यक्रम दररोज ऐकत असतो आणि फरमाइश बरेच दिवस झाला पाठवतो आहे, पण फरमाइश काही तुम्ही घेतली नाही असं म्हणतात. सॉरी सर, म्हटलं होतं काल, मी काल ज्या ज्या श्रोत्यांना म्हटलं आज त्यांची नक्कीच फरमाइश घेते आहे. तर त्यात देखील माळी सर आहेत आणि त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे. बरेच दिवस झाले सर फरमाइश पाठवत आहेत, तर नक्कीच सर आज तुमची फरमाइश पूर्ण करते आणि थँक्यू सो मच, एवढं प्रेम तुम्ही माझ्या आवाजावरती करता. असंच प्रेम करत चला आणि ऐकत चला रेडिओ तेरणा 90.4 FM, मोहम्मद रफी यांच्या आवाजातील.

मरती है, म्हणजे फिमेल वॉइस मध्ये वेगळं वाटतं खरं तर ते गाणं म्हणताना देखील. तर ऐकूयात आपले जे नवीन श्रोते आहेत अंकुश सर, सर असंच ऐकत चला, ऐकूयात अंकुश माळी सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला सुंदर अशा प्रतिज्ञा या चित्रपटातील फरमाईश पुढची फरमाईश घेऊयात. आपले नियमित श्रोते आहेत कोळी सर, जे नियमित गुरुवार टू गुरुवार फरमाईश पाठवत असतात, पण आय थिंक सो या गुरुवारी त्यांना जमलं नाही, तर आज त्यांनी पाठवली फरमाईश. तर काय म्हणतात पाहूयात. नमस्कार प्रगतीताई. नमस्कार सर. संतोष भारत कोळी, मुंगशी तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथून, आणि सर्व त्यांचे मित्र कंपनी देखील या कार्यक्रमात इन्व्हॉल्व आहे या गाण्यामध्ये देखील, असं त्यांनी सांगितलं. गुरुवार ते गुरुवार फरमाईश असते, पण काल सहभाग नाही झाला आहे, तर आज मला गीत ऐकायचं आहे. अलका याज्ञिक, बाबुल सुप्रियो यांच्या आवाजातील सुंदर असं गीत आहे, जीना सिर्फ मेरे लिए, या चित्रपटातील गीत आहे. तर नक्कीच सर फरमाईश पूर्ण करते, ऐकूयात. संतोष भारत कोळी सर, मुंगशी आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमाईश.

दुपारचे 2:46 यानंतरची फरमाईश हिंदुस्तान की कसम या चित्रपटातील गीत आलेलं आहे. अजय देवगन मनीषा कोरल यांच्यावर चित्रित झालेला हा चित्रपट आहे. 90s मधलं हा चित्रपट आहे आणि श्रोते आहेत, नवीन श्रोते आहेत जे फरमाईश पाठवत आहेत. माझे फ्रेंड खूप उत्सुक आहेत गाणं ऐकण्यासाठी असं म्हणत आहेत. हिंदुस्तान की कसम या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. अरमान शकील फकीर असं त्यांनी पाठवलं आहे. कसबत अडवळे, तालुका धाराशिव, डिस्ट्रिक्ट धाराशिव असं पाठवलं त्यांनी. अतुल सोनटके हे देखील फरमाईशमध्ये आहेत, ते म्हणतात कालपासून फरमाईश पाठवतो आहे पण पूर्ण नाही झाली, तर नक्की सर आज फरमाईश पूर्ण करते. अरमान सर, शकील सर, फकीर आणि अतुल सोनटके यांना ऐकायचं आहे हिंदुस्तान की कसम या चित्रपटातील गीत. ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा. असं

चला हे गीत देखील आपण पहिल्यांदा प्रसारित केलं. तर आपले श्रोते जे आहेत, राजकुमार माने सर म्हणतात, महाराष्ट्रातील एक नंबरच्या आरजे म्हणजे आमच्या लाडक्या प्रगतीताई. खूप दर्जेदार कार्यक्रमाचं सादरीकरण असतं आणि खूप लोक तुम्हाला ऐकण्यासाठी देखील उत्सुक असतात, असं त्यांनी खूप प्रेमळ मेसेज पाठवला आहे. थँक्यू सो मच राजकुमार माने सर, खूप सुंदर असा मेसेज केला त्याबद्दल. तर पुढची फरमाईश थमके बरस या चित्रपटातील गीत, सॉरी, हे गीत ऐकायचं आहे आणि कुमार शानू यांच्या आवाजातील गीत आहे. श्रोते आहेत समाधान फोके गुळपुळी, आज बऱ्याच दिवसानंतर सरांची फरमाईश. तर ऐकूयात समाधान फोके सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

2:55 यानंतरची फरमाइश जहर या चित्रपटातील गीत अमय आपले नियमित श्रोते आहेत अमर सिद्ध गणेश सर आणि त्यांचे मित्रपरिवार सिंदफळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव. आज ते म्हणतात आज घरीच आहे आणि रेडिओ तेरणा म्युझिक सिस्टीम फुल व्हॉल्यूममध्ये आज ऐकत आहोत असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच. सिस्टीमचा फोटो देखील पाठवला आहे त्यांनी. तर आपले नियमित श्रोते आहेत सर देखील. तर त्यांना जे गीत ऐकायचं आहे जहर या चित्रपटातील सुपर इठलेलं गीत आहे. श्रेया घोषाल यांचा आवाज आहे. खूप गाजले हे देखील गीत. तर त्यांना ऐकायचं आहे जहर या चित्रपटातील.

ऐकूयात आणि आनंद घेऊयात. आपले नियमित श्रोता आहेत, त्यांनी आता फोटो पाठवला आहे, ते म्हणतात टी व्ही देखील ऑफ आहे असं सरांनी सांगितलं आहे. थँक्यू सो मच सर. ऐकूयात आपले जे श्रोते आहेत, नियमित श्रोते अमर सिद्धगणेश सर आणि त्यांच्या मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला तर वेळ होते टाटा बाय बाय म्हणण्याची 3:02 होत आहेत आणि यानंतरची फरमाईश पूर्ण करते. बऱ्याच दिवसानंतर ज्यांची फरमाईश आली आहे, मुक्काम पोस्ट पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून बंटू गवळी आणि सरस्वती गवळी ओमदादा गवळी, तर आज खूपच महिन्यानंतर त्यांनी फरमाईश पाठवली आहे. तर त्यांना जे गीत ऐकायचं आहे त्यातलं एक कडवं खूप गाजलं होतं जेव्हा आपण स्क्रोलिंग करत होतो तेव्हा, तर ते कडवं असं होतं की
1: इस तरह से देखो तुम सादगी बिखर जाए, आज मेरी आँखों से बेखुदी बिखर जाए, चांद

के देखो ना। चला तर याच गीतासोबत मी आरजे प्रगती इथेच थांबते आहे, वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची। पुन्हा भेटूयात उद्या लाईव्ह 1 ते 3 दरम्यान अशाच सदाबहार गीतांचा नजराना घेऊन आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात। तर ज्या श्रोतांच्या फरमाईश राहिल्यात आय एम सॉरी म्हणते आणि भेटते उद्या, आणि उद्या नक्कीच मला आठवण करून द्या की तुमची फरमाईश राहिली आहे। तर आज ज्या श्रोतांच्या फरमाईशी झाल्यात अशा श्रोतांनी आता 4-5 दिवसानंतर फरमाईश पाठवायची आहे। ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी घेत रहा। तर खूप श्रोते म्हणत आहेत जाता जाता मस्त खूप छान गाऊन गेलात आपले श्रोते आहेत। प्रकाश बोबडे सर म्हणत आहेत तसंच आपले मस्तो मॅडम एक नंबर लय भारी हो असं म्हणणारे आपले श्रोते आहेत। विधाते सर, विकास सर, खूप बऱ्याच दिवसानंतर त्यांनी फरमाईश पाठवली नव्हती, आज लाईव्ह ऐकतात आणि छान गायलं बऱ्याच श्रोतांनी म्हणत आहेत। थँक्यू, थँक्यू सो मच। असंच प्रेम करत रहा, ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा। भेटूयात उद्या

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
2: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.
3: हर

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद. गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज. ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: रहते हो
1: सच।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
4: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अतिशय महत्त्वाचा विषय आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा विषय आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण ज्या उपाययोजना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, त्या उपाययोजनांचा जर खरीप हंगामामध्ये आपण सर्व शेतकरी बांधवांनी जर योग्य उपयोग केला तर अतिशय उत्तम प्रकारचं पीक आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये येऊ शकतं आणि त्याचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा होऊ शकतो. तर शेतक

करता काही साध्या पण 100% यश देणाऱ्या उपाययोजना आपण केल्या तर उत्पादनामध्ये 40-50% इतका मोठा फरक पडू शकतो. अगदी सोप्या उपाययोजना वापरून ज्या आपण कधी वापरण्याचा प्रयत्न करत नाहीत ह्या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना निश्चितपणे स्थैर्य प्राप्त करता येऊ शकतं. तर उपाययोजना बघणार आहोत मंडळी, जरा थोडंसं आपण जे म्हणतो की तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी असं जे म्हणतो आपण, तशाच अशा ह्या उपाययोजना आहेत. तर बघूयात, एकदा उजळणी याची देखील करून पाहूयात. तर पहिली उपाययोजना बघणार आहोत, यामध्ये योग्य वाणांची आणि बियाण्यांची निवड, पेरणी करतेवेळी आपल्या भागासाठी कोणते वाण चांगले आहेत हे आपण बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपल्या जमिनीचा पोत आणि उपलब्ध पाणी तसेच उपाययोजना करत असताना अधिक उत्पादन देणारे वाण शेतकरी बांधवांनी शोधणं खूप गरजेचं आहे. यासाठी कृषी विभाग असेल, आपल्या भागातील तज्ज्ञ शेतकरी असतील, त्याचबरोबर कृषी विद्यापीठ असतील, त्यांनी देखील जे वाण प्रसारित केलेले आहेत त्या वाणांचा आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेऊ शकतो. मंडळी, यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये. आपल्याकडे पेरणी करत असताना जसं बाळाला लसीकरण करतात तसं बियाणं देखील बीज प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग ही बीज प्रक्रिया दोन प्रकारची असते, एक पेरणी करतेवेळेस असते त्याच्यामध्ये जैविक आणि रासायनिक पद्धतीच्या बीज प्रक्रिया केल्या जातात. यामुळे बियाण्यांमध्ये कीड आणि रोगांपासून त्यांचं संरक्षण आपल्याला करता येऊ शकतं, उगवण क्षमता चांगली होते, बुरशीजन्य आजारापासून संरक्षण मिळते, बियाणे जोमदार वाढतात. विशेष म्हणजे आपल्याकडे सोयाबीन जास्त प्रमाणात आपण घेत असतो शेतकरी बांधव, त्यामुळे रायझोबियम आणि PSB जीवाणू खतांची प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर कृषी सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर अचूक आणि परिणामकारक बुरशीनाशकाची माहिती आपण करून घेणं गरजेचं आहे आणि ते जे अनुभवी असतात त्यांच्याकडून अधिकची माहिती करून ती बीज प्रक्रिया केल्याने आपल्याला अधिकचा फायदा होऊ शकतो. यानंतर बघणार आहोत मंडळी अतिशय महत्त्वाचा जो उपाय आहे तो देखील आता आपण बघणार आहोत. यामध्ये आहे उगवण क्षमता तपासणी. खरं तर उगवण क्षमता तपासणी हा अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे आणि खरं तर या उपायाच्या माध्यमातून आपल्या उत्पादनामध्ये आपण बरीचशी वाढ करू शकतो. परंतु आपल्या भागामध्ये जे शेतकरी बांधव आहेत सहसा या उपाययोजना करताना आपण पाहत नाहीत. तर अतिशय महत्त्वाचा असा जो हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बीज उगवण क्षमता ही अतिशय महत्त्वाची आहे. दरवर्षी आपण बघतो की अनेक कंपन्या त्यांचे बियाणे जे आहेत ते उगवत नाहीत आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडून आपण नको ते बियाणं पेरतो आणि सर्व आपला खर्च जो आहे तो वाया जातो, तसेच दुबार पेरणीचं संकट आपल्यासमोर उभा राहतं. यासाठी उगवण क्षमता तपासणी करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असं काम या खरीप हंगामामध्ये आहे. यासाठी अनेक उपाययोजना आहेत, यामध्ये प्रत्येकी बियाण्याची जी बॅग आहे त्यामधून 100 बियाणे वेगवेगळ्या भागातून निवडून त्या बियाण्याला आपण बीज प्रक्रिया असेल त्याचसोबत उगवण क्षमतेच्या माध्यमातून देखील तपासू शकतो. तर हे सगळे बियाणे आपण काचेच्या ग्लासामध्ये टाकू शकतो किंवा ओला कपडा असेल किंवा गोणपाट जो आपल्याकडे अवेलेबल असेल त्या गोणपाटामध्ये आपण हे 100 बी असतील ते टाकू शकतो आणि त्या 100 बियाण्यांपैकी समजा आपल्याकडं जर 70-80% बियाण्यांना जर अंकुर फुटले असतील तर हे जे बियाणं आहे ते पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. किंवा आपण जर हे 100 बियाणं घेऊन ग्लासमध्ये टाकलं तर त्याच्यावरचा जो भाग आहे बियाण्यांचा तो जर सुकला तर ते बियाणे हे पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. तर जर पेरणीसाठी जे बियाणं आपण वापरत आहात ते बियाणं जर त्याच्यापैकी केवळ 50-60% जर बियाणं अंकुरक्षम झालं असेल किंवा अंकुर फुटले असेल तर ते बियाणं पेरणी योग्य नाही असं आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे, ती म्हणजे आपण बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी खूप सारा वेळ लागत नाही किंवा याच्यामध्ये खर्चसुद्धा जास्त नाही, केवळ आपल्याकडे जे बियाणं अवेलेबल आहे त्या बियाण्याच्या माध्यमातून 100 बियाण्यांची वेगळ्या भागातून निवड करून आपल्याला त्याची अंकुरण क्षमता ही तपासता येऊ शकते. मंडळी, यानंतर जी उपाययोजना आपण बघणार आहोत यामध्ये पेरणीची योग्य वेळ. मंडळी, खरी

0: पिकांची पेरणी मान्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यानंतरच करणं अतिशय महत्त्वाचं आहे. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या पंधरवड्यापर्यंत. परंतु आपण जे बघतो की काही वेळेस अतिवृष्टी होते किंवा काही वेळेस खूप कमी पाऊस पडतो. अशा वेळेस आपण सहसा आपलं जे पेरणीचं वेळापत्रक जे आहे ते थोडंसं बदलणं गरजेचं आहे, कारण अशा वेळेस पेरणी करणं हे धोक्याचं ठरू शकतं. जर आपण अतिवृष्टीमध्ये जर पेरणी करत असाल तर बियाणे वाहून जाण्याचा धोका असतो किंवा बियाणे अतिशय खोलवर जाण्याचा देखील त्याच्यामध्ये धोका असू शकतो. त्याच्यामुळे जास्त पाऊस असेल आणि कमी पाऊस असेल त्यावेळेससुद्धा आपण पेरणी करणं सहसा टाळणं गरजेचं आहे. आपल्या भागामध्ये आपले तज्ज्ञ शेतकरी बांधव आहेत आणि त्यांना हे योग्य वेळ माहीत असते. योग्य वेळ पण काही वेळेस आपण गडबड करतो की आता पाऊस पडलेलाच आहे आणि आपण त्याच्यामध्ये पेरणी करणं गरजेचं आहे, अशासुद्धा बाबी होत असतात. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी योग्य ओलावा असेल तरच पेरणी करणं महत्त्वाचं ठरतं. आता हे उपाययोजना आपण तर पाहिलेल्याच आहेत, इतर उपाययोजनासुद्धा आपण बघणार आहोत. यामध्ये जी नवीन यांत्रिकीकरणामध्ये साधनं उपलब्ध झालेली आहेत तर त्या साधनाच्या माध्यमातून देखील आपण पेरणी करू शकतो. यामध्ये BBF यंत्राद्वारे पेरणी आपण करू शकतो, तसेच गादी वाफ्याचा देखील वापर आपण करू शकतो. त्याचसोबत टोकण पद्धतीने लागवड हे देखील उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे दरवर्षी पीक पेरल्यानंतर पावसाचा मोठा खंड आपल्या भागामध्ये आपण पडताना पाहिलेला आहे. हा खंड पडल्यानंतर जी पिकाची उगवण क्षमता आहे ती कमी होते किंवा त्याची जी वाढीची अवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठा एक परिणाम आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळं आपल्या जी पेरणीची वेळ असेल किंवा खंड जर पाण्याचा बहुतांशी वाढीच्या अवस्थेमध्ये पडत असेल आणि धाराशिव असेल किंवा आपल्या भागातील शेतकरी बांधवांना माहिती आहे शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये बऱ्याच वेळेस असा मोठा खंड पडलेला आपण पाहिलेला आहे. तर त्यासाठी अतिरिक्त जे पाणी आपल्याकडे एक दोन पाणी आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. तशी उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं देखील खूप गरजेचं आहे, जेणेकरून हमखास पीक आपलं सोयाबीन असेल, तूर असेल, मूग उडीद असेल यांचं आपल्याला प्रामुख्यानं घेता येऊ शकतं. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं आहे की आपल्याकडे कमीच पाऊस पडतो असं नाही, कधी कधी पिकं आपली वाढीच्या अवस्थामध्ये असताना मोठा पाऊससुद्धा झालेला आपण पाहत असतो. तर हे टाळण्यासाठीच आपल्या भागामध्ये पेरणी करत असताना साधारणपणे BBF मशीनचा वापर जर आपण केला तर त्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना अधिकचा फायदा होऊ शकतो. तर आपल्या भागामध्ये जी महत्त्वाची पिकं आहेत मंडळी, याच्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल आणि आत्ता आपण मृगामध्ये जी पेरणी करतो मूग उडीद असेल, तर त्याचसोबत तीळ आहे, सूर्यफूल आहे, ही देखील पिकं खूप महत्त्वाची आहेत. तर आपल्या भागामध्ये सर्वसाधारणपणे पाहिलं तर सोयाबीनच्या पेऱ्याची जी आकडेवारी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आकडेवारी ठरलेली आहे. त्यामुळं ह्या ज्या उपाययोजना आहेत आत्ता ज्या आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकले असतील तर या उपाययोजना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण पाहिलेलं एकदा पुन्हा आपली उजळणी करून घेतो मी. याच्यामध्ये पहिली जी पद्धत होती त्याच्यामध्ये होते योग्य बियाण्यांची निवड आपण करणं गरजेचं आहे, वाण चांगले निवडणं गरजेचं आहे, उगवण क्षमता तपासणी करणं हे देखील खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याकडं बीज प्रक्रिया करून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अतिरिक्त पाणी जे आहे तेसुद्धा आपल्या भागामध्ये आपण ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्याला या पिकांना जीवनदान देता येऊ शकेल. छोट्या उपाययोजना आहेत पण या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या उत्पादनामध्ये जवळपास 30-40% किंवा त्याच्यापेक्षासुद्धा जास्तीचं उत्पादन आपण आपल्या भागामध्ये घेऊ शकतो. आणि आणखी एक महत्त्वाचं राहिलं, आपल्या भागामध्ये सोयाबीन असेल किंवा इतर पिकं असतील त्याच्यामध्ये रोगकिडींचा प्रादुर्भाव देखील आपल्याला दिसून येत असतो, त्यासाठी सुरुवातीपासूनच यांचा जर वापर आपण योग्य पद्धतीनं केला तर वेळीच आपल्याला या किडींपासून आपल्या पिकाचं संरक्षण करता येऊ शकेल. आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळ आहे। कॉलेज मध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे।
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सुमधुर गीतं तर ऐकत असतोच, पण या गीतांची एक थीम सुद्धा असते। श्रोते हो, दुनियादारी अर्थात दुनिया आपल्या सर्वांना माहीतच आहे। या दुनियेतच आपण सगळं पाहत असतो, शिकत असतो, आणि ही दुनियादारी मी बघितली असंही आपण सांगत असतो। मग ही दुनियादारी आपल्याला वेगवेगळे रंग दाखवत असते, आणि हे सगळे दुनियेचे रंग आपले परके मतलबी हे दिसत असतात। तर असेच सर्व दुनियादारीचे रंग आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात तिसरी कसम या चित्रपटासाठी मुकेश यांच्या आवाजातील हसरत जयपुरी यांचं गीत। संगीतकार आहेत शंकर जयकिशन।

0: श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात हाथी मेरे साथी या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.
1: मेहरबानों

श्रोतेहोस्तवर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि आर डी बर्मन. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत आर डी बर्मन. चित्रपट अपना देश.

ही बातों में होना है जो हो जाता है, आंखों ही आंखों में

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत मोहम्मद रफी. गीत आहे कैफी आझमी यांचं. संगीतकार आहेत मदन मोहन. चित्रपट आहे हीर रांझा.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आणि संगीतकार आहेत प्रेम धवन. चित्रपट आहे पवित्र पापी.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे. आजची थीम आहे दुनिया. तर या दुनियादारीचे रंग आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मोहम्मद अजीज यांच्या आवाजातील लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. चित्रपट आहे अवतार.

श्रोतेहोस्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कामचोर या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजातील इंदिवर यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोतेहो स्वर भार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कुमार सानू यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण. चित्रपट आहे आशिकी.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मीरा का मोहन या चित्रपटासाठी मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील इंदिवर यांचं गीत. संगीतकार आहेत अरुण पौडवाल.

श्रुतीहू स्वर भार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत उदित नारायण. गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार आहेत विजू शाह. चित्रपट आहे गुप्त.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम आहे दुनिया, अर्थात दुनियादारी. आणि यानंतरचं गीत गात आहेत सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत जतीन ललित, चित्रपट आहे वास्तव.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात ॲनिमल या चित्रपटासाठी बी प्रॅक यांच्या आवाजातील गीत. संगीतकार आणि गीतकार आहेत जानी. श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509 अर्थात 9970509 आणि आपण रेडिओ तिरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती पुन्हा हजर झाली आहे. नमस्कार. तुमच्या घरातल्या सगळ्या बच्चे मंडळींना गोळा करा, कारण आजचा क्लासिक रेडिओ शो स्पेशली त्यांच्यासाठी आहे. म्हणजे तुमच्यासाठी आहेच, पण बालकविता या आपल्यासारख्या मोठ्यांनाही तितकाच आनंद देतात. इतकी निरागस्ता असते त्याच्यात, साधी सोपी चाल असते, लय ताल ठेका यात मुलंच काय, आपणही रंगून जातो. लेखक किशोर पाठक यांच्या वाचू नाचू आनंदीमध्ये त्यांनी म्हणलं होतं, बालपण कोकरू होतं, ससा होतं, पान होतं, फूल होतं, रान होतं, एक वेगळं नातं होतं. हे नातं प्रथम स्पर्शाचं, मग शब्दांचं, उच्चार नाद लय यांचं. म्हणून बालपण आलं की कविता आली. एखादं बाळ जसंजसं मोठं होत जातं, वाढत जातं, एक एक गोष्टी शिकू लागतं, आत्मसात करू लागतं, आणि त्याचं प्रत्येक नवं पाऊल हे नव्या कवितेचं कडवं होतं आणि त्याच्या जगण्याची कविता होते. ज्यांनी हे वाढतं बालपण आपल्या अक्षरांनी टिपलं ते मोठे कवी झाले आणि मराठीतली बालकविता समृद्ध झाली.

0: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. मंगेश पाडगावकर म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात मिश्किल लुकलुकणारे डोळे, चेहऱ्यावरती खटा हसू, डोळ्यात खुडकर भाव, फ्रेंच दाढी आणि चष्म्यातून वाहत असणारं कुतूहल. मला असं वाटतं की मंगेश पाडगावकर हे असे एकमेव कवी आहेत ज्यांनी सगळ्या वयोगटातील लोकांसाठी कविता लिहिल्यात. त्यांनी सगळ्यांना केवळ निर्भीळ आनंद दिलाय. त्यांचंच प्रचंड लोकप्रिय गाणं येते तुमच्या भेटीला, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. प्रश्न ऐकून मुंडी हलवणाऱ्या नंदी बैलाला घेऊन रस्त्यावर फिरणारे लोक आजकाल शहरात दिसेनासे झालेत. त्यामुळं आजच्या काळातल्या मुलांना त्याचा संदर्भ लागणं थोडं कठीण आहे. असं असलं तरी गाण्याचे शब्द आणि चाल यामध्ये खूप गंमत आहे. कितीही नवीन पुस्तक दप्तर असू दे, पण सुट्ट्या आणि हुंदडण्यावर लगाम बसणार, त्यामुळं पावसातू असा पड की शाळेला सुट्टी मिळू दे, हे मुलांनी भोलेनाथला केलेला अर्ज आहे. अगदी आजच्या काळातही तो हिट आहे. आठवड्यातून 3 रविवार येऊ दे, पोटात कळ येऊन ढोपर दुखू दे, हा विचार आजही आपल्या मनात येतो ना. क्लासिक रेडिओ शो मधून हेच गाणं येतं तुमच्या भेटीला, ऐकूयात.
1: बोला ना अरशे कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बघ, अरे पाऊस पडेल का.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे. आजची आपली क्लासिक रेडिओची थीम आहे बालकवितांवरती. लहान मुलांचे विषय हे त्या लहान मुलांच्या डोळ्यांनी पाहायला यायला हवे. ते ज्यांनी पाहिले ते यशस्वी बालकविता करू शकले. बघा ना, लहान मुलांना काय आवडतं? पराक्रमी हिरो आवडतो, साहस आवडतं, त्यांना रंगीबिरंगी पऱ्या भेटायला येतात, त्यांना कापसाच्या गोळ्यासारखा ससा दिसतो, कासव हा अगदी अळशी प्राणी त्यांना वाटतो, हत्ती आणि मुंगी यांच्या मैत्रीच्या गोष्टी ते ऐकतात तर त्यांचं एक वेगळं कल्पनेचं विश्व ते जगत असतात. कवयित्री शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आजी. त्यांनी त्यांच्या नातवंडासाठी बालगीतं लिहायला सुरुवात केली. काव्यातल्या इतक्या छटा त्यांनी लिहिलेल्या आहेत. संतांचे अभंग असतील, पारंपरिक स्त्री गीतं असतील, लोकगीतं असतील, होळी गीतं असतील, लावण्या, प्रेमगीतं, सारंच काही त्यांनी लिहिलं. आणि याच शांताबाईंनी किलबिल किलबिल पक्षी बोलती, विहीणबाई विहीणबाई अशा छान छान कविता आणि गोड बालगीतं लिहिली. प्रेमकविता किंवा भक्तिगीत लिहिणाऱ्या शांताबाई शेळके आणि बालगीतं लिहिणाऱ्या या एकच आहेत का असा प्रश्न पडावा इतक्या त्या त्यांच्या प्रत्येक काव्य प्रकाराशी एकरूप झाल्यात. शांता शेळके यांनी पावसावर लिहिलेलं असंच एक गोड बालगीत म्हणजे पाऊस आला वारा आला पानं लागली नाचू थेंब टपोरे गोरे गोरे भरभरून गारा वेचू. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी हे संगीतबद्ध केलंय तर त्या काळातील बालगायिका सुषमा श्रेष्ठ यांनी हे गायलंय.

अशी सदाबहार गाणी ऐकण्यासाठी तुम्ही रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍपवरून. आता तुम्ही आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि कमेंट्स करू शकता आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक शेअर कमेंट्सही करा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509000 9970500900 वर आता कनेक्ट व्हायला विसरू नका.

क्लासिक रेडिओ शोचा आनंद तुम्ही आता रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून कधीही कुठेही घेऊ शकता. त्यासाठी आमच्या फेसबुक पेजवर जाऊन लाईक, शेअर आणि कमेंट्स करू शकता. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आजचा हा आपला एपिसोड करणं हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. मलाही जेव्हा बोलता येऊ लागलं तेव्हा लिहिण्या वाचण्याच्या आधी मीही बडबड गीतं म्हणली आहेत, पण या बडबड गीतांचा उगम आजवर कधी शोधला नव्हता. तो शोधावा अशी कल्पनाही कधी मनात आली नव्हती. या निमित्तानं हे संदर्भ शोधताना मला खूप मजा आली. लता दिदी, आशाताई, उषाताई आणि हृदयनाथ ही चार मंगेशकर भावंड संगीताच्या क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर जाऊन बसली आहेत आणि त्यांनी दीर्घकाळ या क्षेत्रावर राज्य केलं हे आपल्या साऱ्यांनाच माहिती आहे. त्यांनाच आणखी एक बहीण आहे, ती म्हणजे मीना मंगेशकर, आणि त्याही संगीतात प्रवीण आहेत. पण या गोष्टीला तेवढी प्रसिद्धी मिळाली नसल्यामुळं काही लोकांना ती माहीत नसण्याची शक्यता आहे म्हणून सांगितलं. मीनाताईंचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी बालगीतांच्या क्षेत्रात काम केलं. राजा मंगळ वेडेकर, मंगेश पाडगावकर, शांताबाई शेळके यांची बालगीतं मीना यांनी निवडली आणि मुलगा योगेश, मुलगी रचना आणि क्षमा खळे म्हणजे संगीतकार श्रीनिवास खळे यांची मुलगी यांच्याकडून ती गाणी बसवून घेतली. मगाशीच आपण ऐकलेलं असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, यापासून ते अगदी कोणास ठाऊ कसा पण सिनेमात गेला ससा, सांग सांग भोलानाथ, खोडी माझी काढाल तर, ही सारी बालगीतं त्यांच्या कल्पनेतून आकाराला आली आणि प्रचंड लोकप्रिय झाली.

0: नवनवीन गोष्टी आणि गाणी घेऊन आम्ही लवकरच परत येत आहोत तुमच्या भेटीला.
1: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. बालगीतांची परंपरा अगदी घरोघरी पोहोचली, ती म्हणजे कवी गदी माडगूळकरांनी. गोरी गोरी पान, फुलासारखी छान, नाचरे मोरा, चांदोबा चांदोबा भागलास का, अशी द्यावी तितकी उदाहरणं कमी आहेत. गदीवांच्या बालगीतांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मुलांसाठी जे भाषातंत्र, त्यांच्या आवडतीचे विषय अगदी चपकलपणे कवितेतून मांडले. पुढचं जे गाणं तुमच्या भेटीला येत आहे, हे गाणं प्रत्येक बहिणीनं वहिनी कशी आण हे सांगताना दादासाठी म्हणलेलं आहे. गोरी गोरी पान, फुलासारखी छान. 1952 साली श्रीनिवास खळेंनी केलेली ही पहिलीच रचना ज्याची लोकप्रियता आपण आजही अनुभवतोय.

0: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. काय गंमत आली ना, अशा कवितांचा जन्मच झाला नसता तर आपण सगळेच म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत इतक्या सुंदर कवितांना या साहित्य प्रकारालाच मुकलो असतो. आत्ताचा काळ बदललाय, पिढी बदलली आहे, गाणी बदलली आहेत. मग तुम्ही म्हणाल, आजच्या या इतक्या फास्ट जगात बालकवितांची गरज खरंच आहे का? आपल्या लहान मुलांना भाषेनं समृद्ध करण्यासाठी, केवळ भौतिक सुखानं भरलेलं घर न बनता बहरलेलं घर बनवण्यासाठी या कविता ऐकल्याच पाहिजेत.
1: चिव चिव चिमणे, अगे चिमणे, काय रे चिमण्या, हा बघ आणलाय मोत्याचा दाणा, बघू बघू बघू, आहा छान आहे बाई, पण ठेवायचा कुठे,
2: ठेवायचा कुठे,
1: त्यात काय मोठे, बांधूया घरटे, झाडाच्या फांदीवर बांधूया छोटे घर, चला चला लवकर काम करू बरोबर, मी आणते मी आणते मी आणते कापूस,
2: मी आणतो काड्या,
1: मी आणते गवत,
2: मी आणतो दोरा,
1: आतमध्ये छानदार कापूस मऊ,
2: कडेने गवत पसरून देऊ,
1: गवताच्या कडेनं काड्या ठेवू,
2: सगळी कडून दोऱ्याने शिवू,
1: आतमध्ये छानदार पिलांना ठेवू,
2: आतमध्ये छानदार पिलांना ठेवू,
1: पिल्ले काय करतील, चाऱ्याशी खेळतील,
2: डाळ

लेखिका संगीता बर्वे यांनी त्यांच्या लेखात म्हटलं होतं की मुलांना बोलायला शिकवण्यासाठी बालकविता खूप महत्त्वाची भूमिका बजावते. बालकवितेमुळे मुलांची भाषेशी ओळख होते. शेवटी लहान मुलं म्हणजे मातीचा गोळाच ना, त्याला आकार देण्याचं काम आपण मोठ्यांनीच करायचं. जसं त्यांची वाढ होण्यासाठी आपण त्यांना हेल्दी पौष्टिक सकस अन्न देण्याचा प्रयत्न करतो, तशीच मेंदूची वाढ होण्यासाठी त्याला पौष्टिक सकस भाषा देण्याचा प्रयत्न का करू नये? आणि ती भाषा त्यांना बालकवितेतूनच मिळते.

अशी सदाबहार गाणी ऐकण्यासाठी तुम्ही रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍपवरून. आता तुम्ही आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि कमेंट्स करू शकता आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक शेअर कमेंट्सही करा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900 9970 500 900 वर. आता कनेक्ट व्हायला विसरू नका.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी खास आहे आपल्या बच्चे कंपनींसाठी. आजकालची मुलं बघा ना, सगळं डायव्हर्ट होऊन फक्त मोबाईल आणि इमॅजिनरी जगात वावरत असतात. आपला मातीचा ओलावा आणि गंध जपणारी शब्दावली त्यांच्याकडे कमी होते. त्यामुळं लढीवाळ शब्द, मोहक वर्णन, निसर्ग, प्राणी आणि नात्यांची गुंफण त्यांना या बालकवितेमधून, कवितांमधून देणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. कविता किंवा गाणी न म्हणणारी मुलं जरा इमॅजिन करून बघा, त्याची कल्पना सुद्धा आपल्याला करवणार नाही. मुलांचं बालपण कवितेविना अगदी कंटाळवाणं किंवा वृक्ष होऊन जाईल. त्यामुळं ही बालकविता आपणही गाऊयात आणि आपल्या बच्चे कंपनीलाही शिकवूयात. आणि याच नोटवरती क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतेय. पुन्हा भेटूयात नव्या भागात. पण आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला व्हॉट्सअप करून नक्की सांगा. यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. पुन्हा भेटूयात नव्या भागात. पण त्याआधी ए आई मला पावसात जाऊ दे हेच गाणं येते तुम्हाला भेटायला. मीनाताईकरांनी सुप्रसिद्ध कवयित्री वंदना विटणकर यांच्या गीताला लावलेल्या चालीवर हे गाणं प्रचंड गाजलं होतं आणि आजही याची लोकप्रियता कायम आहे. हेच गाणं येतं तुमच्या भेटीला क्लासिक रेडिओ शो मधून.

अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी तुम्ही रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ॲपवरून. आता तुम्ही आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि कमेंट्स करू शकता आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक, शेअर, कमेंट्सही करा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509000 9970500900 आता कनेक्ट व्हायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत मी आरजे प्रगती आपला निरोप घेते. कनेक्ट राहूयात. नमस्कार. आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोअर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: अरे भंग का रंग जमा हो चकाचक, फिर लो पान चबा. अरे

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

सबको ये बता दो, कह दो हर नजर से हाँ। सबको ये बता दो, कह दो हर नजर से।

マリーカー。

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: हाँ
1: या चुप रहूं
0: ना
1: दिल में मेरे आज क्या है
0: क्या है

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.